0: तुम्ही ऐकून असात रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळचिनी. आईच्या कोंकणी प्रसारात तुमका समेस्तांक मोगाचं स्वागत.
1: आम्ही पद ऐकत आहो आणि अशें चिंताव. आम्ही पद ऐकत आहो अशें आम्ही चिंताव, पूण थोडे पोटी पदांच आमकां विसरताच. डू यू रिमेंबर मी? आणि त्यातल्या पैकी एक पद असा, वरां वाजलोली मोद्यानाची बारात, ते पद आमकां तशें विसरता. डू यू रिमेंबर मी? तुमकां उडास आसा गे म्हणून. आतां तें पद म्हणटा पक्कू मुखार येता, प्रकाश बाजपेयी.

0: लेक असा हम सुती सोराय
1: ओ शट अप
2: एल्टन बरे झाले एशल मस्त बरे झाले आणि तुम्ही बसून निमाणे एक पद ऐका अनिल देसा वॉल्टर डिसोजा प्रकाश डिसोजा हांवें क्लासींत हाजरे अपयले बरें जालें ना तुमकां दिसना ते ये जिवितांत आयिल्लीं सगळीं आमकां मोग दिनात थोडीं उडास दितात थोडीं पाठ शिकयतात अदृश्ट आसल्यार तांतलें कोण तरी एकलें आमच्या जिविताचें पद जाता बरें ठीक आहे हां खंयचें पद प्रकाश आतां हें मिकमॅक्साचें निमाणें पद चिडवां बरी आमच्या गांवाची हे तेग माना येता तुमच्या मुखार हें सादर करतात चेडवां सडावत जावन बरींत आमच्या गांवाची

0: आपले कसा हाव सतीसोर आय
1: ओ शट अप
2: एल्टन बरे झाले अशेल मस्त बरे झाले आणि तुम्ही बसून निमाडे एक पद ऐका अनिल देसा वॉल्टर डिसोजा प्रकाश डिसोजा हवे क्लास इंत हजरे अपेले बरे झाले ना तुमकां दिसा ना ते ए जिवीत आता इल्ली सगळी आमकां मोग दिनात थोडी उडास दितात थोडी पाठ शिकयतात अदृश्य असल्यार तांतले कोण तरी एकले आमच्या जिवीताचे पद जाता बोल ठीक आहे हा खंयचे पद प्रकाश आता हे मिकमॅक्साचे निमाणे पद चिडवां बरी आमच्या गावाची हे तेग माना येतात तुमच्या मुखार हे सादर करतात चेडवां सडावत जावन बरी आमच्या गावाची

0: पूरा लेसन्स बरे पूरा एस्पेक्ट्स आमी तेंतोन काडिया कान ये सगळे दिसाचे वर्कशॉप म्हणतात ते रियली वर्क आणि शॉप दोन्ही जाऊन दी सबार काम आम्ही करूया एकामेकाकडे संवाद करूया आणि पाटी सांजेर येत असताना तृप्ती कानून हांवें हो सगळो दीस बऱ्या तरान यूज केलो बऱ्या तरान वापरलो म्हणले एक सगळे कानून आम्ही सांजेर हांगातर पाटी येत असताना एकामेकाचो संगात चड कन कोंकणी भास उलोवन कोंकणीक सदान आम्ही अमर दवरया हांवें दोन्ही कामां केली हर एकल्यांक स्वागती केलो तशेंच मंगळूर विश्वविद्यालयात हांव आसली एक दोन कोंकणी अध्ययन पिठाचे विशयेन ती इल्ले इल्ले सांगले म्हाका अवकाश कन दिल्ल्याक आनी हे सगळे बरें कन मानून हाडल्याक सांत लुईस कॉलेजीक हांव देव बरें करूंक म्हणटा आसतना मोगाच्या न्हू अशी प्रोग्रामां अशी कार्यक्रम आमी केदाळे करनच रावया आनी कोंकणीचो वो मोग आणि व हुस्को सगळ्यांनी पासार या म्हणून सांगून म्हजी उतरां आखेर करता देव बरें करूं
1: देव बरें करूं आपल्या नांवांत गीत प्रिती म्हळ्यार मोगान किर्ती म्हळ्यार किर्ती वंत्रतीन हे उकार मागिल्ल्या दोतोर प्रिती किर्ती डिसोजा

0: तुम्ही ऐकोना सात रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंग आळचेनी आईच्या कोंगणी प्रसारात तुमका समईस्तांग मोगासो स्वागत.
1: 107.8 FM रेडिओ सारंग ಈಗ ಆಪ್ನಲ್ಲೂ ಕೂಡ ಲಭ್ಯ.